जहाँ गच्छ तू नहेरी देरी सारा वे जहाँ गच्छ तू नहेरी देरी सीमित घटना पाऊँ हर को जुनी फेरी